जिन खंड्या परम अनाल का सास सास प्रभ बिसरै नाही आठ पहर हर हर को त्याई नानक संत तेरे रंग राते तू सम

सुख सागर। तेरे टेक नाही भौ कोई अंतर जामे साचा सोए। तेरी टेक तेरा मन तान इहा उहा तू दीवान। तेरी टेक